राखै जा सोए, जह देखा तह रहया समाई, तुद बिन दूजी नाही जाय, जे को करे कीतै क्या होए, जिसनो बख्शे साचा सोए, हुण उठ चल।

एक जत सत संयम हृदय समाए, चौथे पद को जे मन पति आए, साचे निर्मल मैल ना लागे, गुर कै शब्द परम पौ भागे, सूरत मूरत आद अनूप, नानक जाचे साच स्वरूप।

सा सुहागण अंक समावे, गर्भ गहेली महल ना पावे, फिर पछतावे जब रहन बेहावे, कर्महीन मन

सुरत मत चतुराई तेरी तू जनाई जाना राम सोई जाने सोई पछाणे जाको नदर सरम दे मन मुख भूली बहुती राही हाथी माया फंदे ठाकुर पाणी सा गुणवंती दिन ही

मन वसिया वाजे शब्द कनेरे कह नानक सच्चे साहिब क्या नाही घर तेरे साचा नाम मेरा आधारू साच नाम आधार मेरा जिन भुखा सब गवाइया कर शांत सुख मन आए वसिया।

सर्वे थान थनंतरी तू दाता दातार जह देखा तह एक तू अंत ना पारावार थान थनंतर रव रहया गुर शब्दी विचार अण मंगया दान देवसी वड्डा अगम अपार दया दान दयाल तू कर कर देख

काचे मूल न बूझ साच नारी जह दूजह परम पलाई हे गुरमुख जाग रहे दिन राती साचे की लेव गुरमत जाती।

तुद पावा भाए भगत साचे गुण गावा तुद पाणे तू पावह करते आपे रसन रसाएंदा सोहन भगत प्रभु दरबारी मुक्त भये हर दास तुम्हारी आप गुआए तेरे रंग राते आन दिन नाम त्याएंदा।

नानक नाम समावह साचै, साचे ते पत होई हे, मारु महला तीजा, जग जीवन साचा एको दाता, गुर सेवा ते शब्द पछाता, एको अमर एका पातशाही, जुग जुग सिरकार बनाई हे, सो जन निर्मल जिन आप पछाता, आपे आए मिलिया सुखदाता, रसना शब्द रति गुण गावे।